जे पता हुंदा हक होने रा साडे ते ख्वाब हो जाने तबा साडे जे पता हुंदा हक होने रा साडे।